0: പ്രക്ഷേപണത്തിൻ്റെ 90 വർഷങ്ങൾ പൂർത്തിയാക്കുന്ന ആകാശവാണിയുടെ നവതി ആഘോഷങ്ങളുടെ സമാപന ദിനമായ ഇന്ന് ഉച്ചയ്ക്ക് 1 മണിക്ക് ശ്രോതാക്കൾക്ക് ആകാശവാണി ഓർമ്മകൾ പങ്കുവയ്ക്കാനായി ഒരവസരം ഒരുക്കുന്നു തൃശൂർ നിലയം. 90 നിറവിലെത്തി നിൽക്കുന്ന ആകാശവാണിക്ക് ആശംസകൾ നേരാനായി ഒരുക്കുന്ന ലൈവ് ഫോണിൻ പരിപാടിയിലേക്ക് വിളിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവർ 0487-2323-571, 0487-2323-572 എന്നീ നമ്പറുകളിലേക്ക് വിളിക്കാവുന്നതാണ്. വിളിക്കേണ്ട സമയം ഇന്നുച്ചയ്ക്ക് 1 മണി മുതൽ. ആകാശവാണി തൃശൂർ. സമയം 7 മണി കഴിഞ്ഞ് 59:55. ഇനി 8 മണിക്ക് ഹിന്ദിയിലും 8:15 ഇംഗ്ലീഷിലും വാർത്തകൾ ഡൽഹി റിലേ.
1: മോദി ഹർ പരിവാർ കോ ഘർ മേ ബിജ്ലി ബനാകർ വഹി ബിജ്ലി ബേച്ചകർ കമായി കാ ഏക് ഓർ സാധൻ ദേനാ ചാഹത.
2: ഭാരത് കെ പ്രധാനമന്ത്രി നെ ഭാരത് മേ ജിസ് സൗര ക്രാന്തി കാ ആഗാസ് കിയാ ഥാ ഉസ്കാ അസർ അബ് ദിഖ്നെ ലഗാ ഹൈ. ഭാരത് മേ ഏക് ഏക് കർകെ 30 ലാഖ് സേ അധിക് പരിവാരോ കി ഛത് പർ സോലർ പാനൽ ലഗ് ചുകേ ഹൈ. ആപ് ഭി ഇസ് ഊർജ ക്രാന്തി കാ ഹിസ്സാ ബനേ. പിഎം സൂര്യ ഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന ജുഡ്നെ കേ ലിയേ രജിസ്റ്റർ കരേ pmsuryaghar.gov.in.
3: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुकेश कुमार बल. पश्चिम बंगाल आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करने वाला 36वां राज्य बनेगा. राष्ट्रीय परीक्षा एजेंसी ने 21 जून को होने वाली नीट यूजी पुनर्परीक्षा के लिए शहरों की जानकारी जारी की. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आज चंडीगढ़ में राष्ट्रमंडल संसदीय संघ इंडिया रीजन जोन 2 सम्मेलन का उद्घाटन करेंगे. भारत ने कहा, इंडोनेशिया एक्ट ईस्ट पॉलिसी का एक प्रमुख स्तंभ. अप्रैल में हुए युद्ध विराम के बाद ईरान ने पहली बार इसराइल पर मिसाइल हमले किए. फ्रेंच ओपन टेनिस टूर्नामेंट में जर्मनी के अलेक्जेंडर ज़वरेव ने अपना पहला ग्रैंड स्लैम खिताब जीता. अब समाचार विस्तार से. पश्चिम बंगाल में आयुष्मान भारत जन आरोग्य योजना लागू होने जा रही है. हमारे संवाददाता ने बताया है कि इस योजना से राज्य में स्वास्थ्य सेवाओं में व्यापक सुधार होगा.
4: पश्चिम बंगाल केंद्र सरकार की आयुष्मान भारत योजना से जुड़ रहा है. आज दिल्ली में केंद्र सरकार की राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण के साथ मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी और केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जेपी नड्डा की उपस्थिति में एक समझौता ज्ञापन हस्ताक्षरित किया जाएगा. आज की इस हस्ताक्षर के साथ पश्चिम बंगाल 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना से जुड़ने वाला अंतिम राज्य बन जाएगा. हालांकि केंद्र सरकार ने 2018 से आयुष्मान भारत परियोजना शुरू की थी, लेकिन तृणमूल कांग्रेस सरकार ने इसे राज्य में लागू नहीं किया. चुनाव प्रचार के दौरान भाजपा ने वादा किया था कि सत्ता में आने के बाद राज्य के लोगों को इस योजना का लाभ मिलेगा. काश्मीर नाहर, आकाशवाणी कोलकाता.
3: लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आज चंडीगढ़ में राष्ट्रमंडल संसदीय संघ के 3 दिन के इंडिया जोन 2 सम्मेलन का उद्घाटन करेंगे. ये सम्मेलन हरियाणा विधानसभा द्वारा आयोजित किया जा रहा है. एक रिपोर्ट.
5: सम्मेलन का